0: सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
2: मी काका सुमूर्ती शिंदे, मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: गुलगुले भाई गुलगुले, मजे मजेदार बने, मिर्ची मसाले के जोर खूब बने तैयार। हे हे हे
1: भोगी भोगी भोगी भोगी भोगी भोगी
2: यो यो यो यो
1: भोगी भोगी भोगी भोगी भोगी भोगी।